दासन दास कहे जन नानक जेहा तू करही तेहा हम करी बखी दासन दास कहे जन नानक